0: The accident left him severely injured and bedridden for the last 16 years. Today, Nagesh requires specialized medical treatment every 2 months, placing a huge financial burden on his family. Now, Nagesh's mother has made an emotional appeal to Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis, seeking a permanent provision for his recurring medical costs.
1: मी 2009 दयांडी पोटताना पडलो, आता 18 वर्ष झाले. तेव्हापासून मला तेव्हा स्पायरल स्पाइन इंजुरी C5 C6 लेवल झाली होती. तेव्हापासून मी उपचारासाठी उपचार करत जा अजून तर मी दर वर्षातनं 2-3 वेळेला हॉस्पिटलला ॲडमिट होतोच, काय ना काय ऑपरेशन वगैरे चालूच असतात. तर माझी सरकारकडे मुख्यमंत्र्यांकडे मागणी असेल की मला आर्थिक मदत नका करू. एखादा हॉस्पिटल वगैरे तुम्ही का बाबा माझ्या उपचाराचा खर्च हॉस्पिटलचा तुम्ही उचलावा, ही विनंती.
2: 17 वर्ष बेडवर आहे तर आम्हाला आमच्याकडे आर्थिक पैसे नसल्यामुळे आम्ही दुसरं कोणी सिस्टर किंवा डॉक्टर असे घरी पण बोलू शकत नाही किंवा ठेवू शकत नाही. सगळं मलाच करावं लागतं. फिजिओथेरपी पट्ट्यापासून ते सगळ्यापासून मला आम्हालाच करावं लागतं. त्याचे वडील आणि आम्ही दोघं जण त्याच्यासाठी जिजत असतो आणि मग त्यामुळे आमची बघताच आहात तुम्ही आमची परिस्थिती काय झालेली आहे ती.
0: On that note, we're slipping into a very quick break. We're back in a moment with the latest updates.